0: रिटर्न आल्यानंतर त्यांनी तिसऱ्या चौथ्या दिवशी परत वापस त्याच्या संगत राडा घातला, भांडणं केली की आपल्या लोहगडला जायचं आहे, लोहगडला जायचं आहे, लोहगडला जायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा ते 14 जून 2026 परत लोहगडला गेली. त्यावेळेस ते दोघं एकटेच होते. त्यांनी वापस त्याच ठिकाण्यावरती केतनला धक्का मारला. धक्का मारल्यानंतर केतन असा मागं सरकला, मागं त्याला एक झुडप हातात लागलं, ते झुडपाला धरून तो वाचला गेला. जसा वाचला त्याला शुद्धी असं समजायला लागलं की आपण धक्का मारला आणि वाचलोय, तर त्यांनी लगेच हल्ला केला की साप आला, साप आला, साप आला. आणि त्याला जाऊन मिठी मारली आणि असं वाटलं की खरंच साप आलता, म्हणून ह्याने त्याला धक्का दिला आणि तो वाचला गेला.
1: Ketan's family also alleges that Sia had formulated Plan C if the Lohagarh plot failed. The family claimed that if the Lohagarh murder plot failed, Ketan was to be killed during a family trip to Mahabaleshwar. Police are now investigating all allegations, including the claimed earlier attempt and possible conspiracy. With Anuj Rayate, Bureau Report, NDTV.
2: We're slipping into a quick break on that note. We're back in a moment with the latest updates for you.